ब्रह्मसभे देखता त्याचे तीर्थ नाही घेता अथवा प्रसाद सेविता प्राश्चित पडे. तीर्थप्रसादाची सांडी केली तेथे नीचता दिसू.

आली, गुरुभक्ती ते सटवली एकाएकी। गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण क्षोभती तत्वता, तेथे ब्राह्मण्य रक्षू जाता गुरुक्षोभ घडे, ऐसी साकडी दोहीकडे तेथे प्रस्तावा घडे, निश्चयातीस गुरुत्व न घडे या कारणी। तथापि आवडी घेतली जीवे।

गुरुचा तीर्थप्रसाद घेतला नाही तरी कमीपणा दिसून येतो. त्यामुळे एकदम गुरुभक्ती एकाएकी क्षीण होतं आणि गुरुची मर्यादा राखण्याचा प्रयत्न केला तर गुरुची रागवतात. आपलं ब्राह्मण्य सांभाळण्याचा प्रयत्न केला तर गुरूंचा राग ओढवतो, ते क्षोभतात. तर अशी दोन्हीकडून कोंडी होते शिष्यांची आणि अडचण निर्माण होते. मग पश्चात्तापाची पाळी येते. म्हणूनच शिष्याला गुरु सद्गुरु हा कसा असावा यासंबंधी या 5व्या दशकातील दुसऱ्या समासात सांगितलेला आहे. तथापि एखाद्याला सद्गुरूंची आवड उत्पन्न झाली तरी एकट्याने तथापि आवडी घेतली जीवे तरी आपणची भ्रष्टावे, बहुत जनांसी भ्रष्ट व्हावे, हे तो दूषणाची की

आता असो हा विचारू, स्वयातीचा पाहिजे गुरु, नाही तरी भ्रष्टाकारू नेमस्त घडे. जे जे काही उत्तम गुण, ते ते सद्गुरूचे लक्षण, तथापि संगो ओळखण होये जेणे. एक गुरु, एक मंत्रगुरु, एक यंत्रगुरु, एक तांत्रगुरु, एक वस्तादुगुरु, एक राजगुरु, म्हणती जणी. एक कुळगुरु, एक मानिला गुरु, एक विद्यागुरु, एक कुविद्यागुरु, एक असद्गुरु, एक यातीगुरु, दंड करते. समर्थ सांगतायत की आता हे विवेचन पुरे झालं. मुख्य सांगायचं हे आहे की सद्गुरु कमवा, नाहीतर निश्चितपणे भ्रष्टाचार घडतो. जे जे काही उत्तम गुण आहेत, ते सद्गुरूचं लक्षण म्हणून समजावं, पण तरी सद्गुरूंची ओळख पटावी म्हणून इथे सांगितलं आहे. एक नुसता गुरु तर एक मंत्रगुरु असतो. कुणी यंत्रगुरु, तंत्रगुरु, कुणी मल्लविद्या शिकवणारा गुरु, तर कोणाला लोक राजगुरु म्हणून ओळखतात. एक कुलगुरु असतो तर कुणी मानलेला असतो, तर विद्यागुरु, कुविद्यागुरु, आणि वेळप्रसंगी दंडही करणारे गुरु असतात. एक माता गुरु, एक पिता गुरु, कुणी सजा गुरु तर कुणी देवगुरु असतो, तर कुणी सकल कला संपन्न जगद्गुरु म्हटला जातो. एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजा गुरु, एक देवगुरु, एक बोधीचे जगद्गुरु, सकळ कळा

ऐसे हे 17 गुरु याही वेगळे आणिक गुरु एक एक तयांचा विचारू सांगी जेल एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु एक म्हणती प्रतिमा गुरु एक म्हणती स्वये गुरु आपला आपण जे जे यातीचा जो व्यापारू ते ते त्याचे तितुके गुरु याचा पाहता विचारू उदंड आहे असो ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू परी जो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाची असे नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण हे सद्गुरूचे लक्षण जाणीजे श्रोते समर्थ सांगतात की हे असे 17 गुरु आहेत आणि याशिवाय काही गुरु आहेत त्यांच्याविषयीही ते सांगतात. एक स्वप्नात उपदेश करणारे स्वप्नगुरु असतात, तर कोणी विशिष्ट संप्रदायाची दीक्षा देणारे दीक्षागुरु असतात. एकाला प्रतिमागुरु म्हणतात, ते मूर्तिरूप गुरु होत. कोणी आपला गुरु आपणच असंही म्हणतात. तसेच ज्या ज्या व्यवसाय उद्योगधंदा असेल तेथे शिकवणारे तितके गुरु असतात असा विचार केला असता उदंड गुरु आहेत. असो, याप्रमाणे नानामतांचा विचार केला असता असे असंख्य गुरु आढळून येतात, पण मोक्षदाता सद्गुरू या सर्वांपेक्षा वेगळाच असतो. ज्याच्या ठिकाणी सद्विद्येची लक्षणे गुण असतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जो अत्यंत कृपाळू असतो तोच सद्गुरू. हे सद्गुरूचे लक्षण श्रोत्यांनी नीट जाणून घ्यावं असं समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुलक्षण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.

0: Lani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, रेनबो फंडे मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज कार्यक्रमात पुढे जाण्या अगोदर आता जाणून घेऊया हवामान वृत्त. हाती आलेल्या वृत्तानुसार कोलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता 0. सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता 88%. तसेच पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज मुंबई शहर आणि उपनगरांकरिता. शहर आणि उपनगरांमध्ये आज अंशतः आकाश ढगाळ असण्याची शक्यता राहील आणि कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 27 अंश सेल्सिअस

च्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. हा होता हवामानाचा अंदाज आणि एका छानशा गीताने आपण आजच्या रेनबो फंडेची सुरुवात करत आहोत.

आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन या निमित्ताने आपण रेनबो फंडेच्या पूर्वार्धात निरनिराळ्या राज्यातील संग्रहालयांविषयी जाणून घेणार आहोत. अर्थातच सुरुवात आपण महाराष्ट्रातील मुंबईमधील संग्रहालयापासून करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय फोर्ट, मुंबईला फोर्ट इथे हे आपल्या प्रमुख संग्रहालयांपैकी एक. इथे प्राचीन सिंधू संस्कृतीचे अवशेष, शिल्पे तसेच दुर्मिळ चित्रे देखील जतन केलेली आहेत आणि आत्तापर्यंत अनेकांनी त्याला भेट दिलेलीच असेल. सर्वजण आपल्या परिवारासोबत अनेकदा इथे जातात आणि याविषयी अधिक माहिती या गीतानंतर.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

या गीतापूर्वी आपण छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयाविषयी जाणून घेत होतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तुम्ही उतरलात आणि गेटवे ऑफच्या दिशेने चालत जाताना गेटवे ऑफपासून जवळच छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय आहे आणि ज्याला पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणून देखील ओळखलं जायचं. या संग्रहालयाचा

1905 मध्ये घातला गेला आणि ते 1922 मध्ये लोकांसाठी खुलं करण्यात आलं. 1998 मध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून त्याचं नामकरण करण्यात आलं. स्कॉटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी डिझाईन केलेली ही इमारत इंडो सारासेनिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे आणि इथे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या 70,000 हून अधिक ऐतिहासिक कलाकृती जतन केलेल्या आहेत आणि यात प्रामुख्याने सिंधू संस्कृतीतील अवशेष, प्राचीन शिल्पे, भारतीय लघुचित्रे तसेच अनेक नाणी, चीनी जपानी कलाकृती आणि शस्त्रे यांचा देखील समावेश आहे. आणि या संग्रहालयाचे मुख्य 3 विभाग आहेत, कला विभाग, पुरातत्व आणि नैसर्गिक इतिहास. आणि आज आंतरराष्ट्रीय संग्रहालया दिनाच्या निमित्ताने आपण सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयाविषयी जाणून घेतलं आणि यानंतर इतर राज्यांमधील देखील वास्तुसंग्रहालयांविषयी आपण जाणून घेणार आहोत. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM ब्रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी.

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन याविषयी जाणून घेत असताना यापूर्वी आपण आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाविषयी जाणून घेतलं आणि गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय येतं आणि त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूच्या रोडवर जर तुम्ही जात असाल त्या दिशेने गेटवे ऑफच्या दिशेने तर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट हे देखील आहे जिथे सुंदर सुंदर चित्रांचा संग्रह कलाप्रेमींना बघायला मिळेल. तसेच डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम हे मुंबईतलं सर्वात जुनं संग्रहालय. यात मुंबईचा इतिहास, छायाचित्रे तसेच मातीच्या कलाकृती आपल्याला पाहायला मिळतात. मुंबईच्या पुढे जरा जाऊया आता पुण्याला. पुण्यामधील संग्रहालय तर राजा दिनकर केळकर संग्रहालय. या संग्रहालयात केळकर यांनी जगभरातून गोळा केलेल्या सुमारे 21,000 अधिक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे, ज्यामध्ये प्राचीन भांडी, शस्त्रे आणि वाद्ये यांचा देखील समावेश आहे.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही. वनिता मंडळ.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजी मध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: आपल्याला आपले श्रोते हरिश्चंद्र पाटील यांनी काव्य पाठविलं आहे, ऐकूया संग्रहालयाविषयी. संग्रहालय इतिहासाची साक्ष. इतिहासाची पाने उलटून काळ जातो मागे धावत, संग्रहालयाच्या भव्यदारे उमटे भूतकाळाची पाऊलछाव. जुनी शस्त्रे, नाणी आणि पोशाख आहे संस्कृतीची खाण. पूर्वजांच्या त्यागाची आणि शौर्याची मिळते अनमोल ज्ञान. रंगले चित्रे अन शिल्पे बोलतात, पाषाणेही कथा सांगतात. पिढ्यानपिढ्यांचा हा ऐतिहासिक वारसा मानवाची गाथा गातात. जतन करूया अनमोल ठेवीला, देऊया संस्कृतीला नवा आकार. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनी घ्यावा इतिहासाचा हा चमत्कार. अतिशय सुंदर असं काव्य हरिश्चंद्र पाटील यांनी व्हॉट्सअपद्वारे आपल्याकडे पाठवलं आहे. आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांची आपण माहिती घेतली, तसेच छत्रपती संभाजीनगर येथे देखील सोनेरी महाल हे औरंगाबाद येथील या मुघलकालीन ऐतिहासिक वास्तुद्वा मराठवाड्यातील प्राचीन शिल्पे तसेच पुरातन वस्तू ठेवलेल्या आहेत. मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथील हे राज्यातील सर्वात जुन्या संग्रहालयांपैकी एक असून त्यातील अशोकाचं शिलालेख, नैसर्गिक इतिहास आणि जुनी नाणी यांचा संग्रह, तसेच सिद्धागिरी ग्रामजीवन संग्रहालय कोल्हापूर येथील, तिथे या संग्रहालयात ग्रामीण जीवन, शेती आणि प्राचीन कारागिरांची संस्कृती हुबेहूब पुतळ्यांच्या माध्यमातून जिवंत करण्यात आलेली आहे.

तर अनेक संग्रहालय आपल्या संपूर्ण भारतात आहेत. तर या संग्रहालयांना तुम्ही नक्की भेट द्या, कारण त्यातून आत्ताच आपल्याला हरिश्चंद्र पाटील यांनी जसं सांगितलं की इतिहासाचा हा चमत्कार आपण पाहायलाच पाहिजे, कारण ही आपल्या संस्कृतीची जतन करून ठेवलेली खाण आहे.

आता थोडं शेजारच्या राज्यांमध्ये फेरफटका मारून येऊया. राजस्थानामधील जयपूरमधील सेंट्रल म्युझियम अल्बर्ट हॉल संग्रहालय आणि इथे इंडो सारसेनिक शैलीत बांधलेल्या या संग्रहालयात इजिप्शियन ममी तसेच दुर्मिळ चित्र, प्राचीन नाणी आणि हस्तलिखिता आहेत. तसेच नाहरगड किल्ला, जयपूर वॅक्स म्युझियम हे जगातील पहिलं असं मेणाचं संग्रहालय आहे जे एका ऐतिहासिक वारसास्थळामध्ये स्थित आहे. आणि गुडिया संग्रहालय देखील, डॉल्स म्युझियम, यामध्ये जगभरातील विविध प्रकारच्या बाहुल्यांचं संकलन केलेलं आहे. किती छान ना, लहान मुलांना किती आवडेल, नक्की जावं. जोधपूरमधील संग्रहालय मेहरानगड संग्रहालय, मेहरानगड किल्ल्यामध्ये स्थित हे संग्रहालय मारवाडच्या राजघराण्याशी संबंधित शस्त्रे, हत्तीचे हौदे तसेच पालख्या आणि उत्कृष्ट पोशाखांसाठी प्रसिद्ध आहे. आणि उम्मेद भवन पॅलेस संग्रहालय, यात राजघराण्याशी संबंधित दुर्मिळ घड्याळं, छायाचित्रे आणि कलाकृतींचा मोठा संग्रह आहे.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन याविषयी बोलत असताना एक काही दिवसांपूर्वी व्हिडिओ पाहण्यात आला होता आणि त्यामध्ये आपण जे वस्तुसंग्रहालय पाहायला जातो अर्थातच ती पाहून आपल्याला आनंद होतो. परंतु हे असं एक संग्रहालय आहे की जिथे गेल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतील. स्मृती वन भूकंप संग्रहालय भुज येथील 2001 मधील भूकंपातील बळींना श्रद्धांजली.

म्हणून उभारलेलं हे एक अत्यंत आधुनिक आणि संवादात्मक संग्रहालय आहे, जिथे तुम्हाला गेल्यानंतर भूकंपातील ती क्षणचित्र आणि त्यावर आपण म्हणजे काही इफेक्ट आपल्याला देखील मिळतात. आपण तिथे भूकंपामध्ये त्या ठिकाणी उभे आहोत, प्रत्यक्ष भूकंपाचा अनुभव घेत आहोत असं ते संग्रहालय आहे. आणि त्यावेळेस त्या भूकंपात अडकलेल्या त्या बळींना, अर्थातच त्या जीवांना त्यावेळेस काय यातना भोगाव्या लागल्या असतील याचा अनुभव, प्रत्यक्ष अनुभव तिथे घेता येतो. आणि त्यामुळे अर्थातच डोळ्यात अश्रू उभे राहतात असं हे स्मृती वन भूकंप संग्रहालय भुज येथील. तसेच गांधीनगरमधील दांडी कुटीर, महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित हे भारतातील सर्वात मोठं संग्रहालय आणि इथे दांडी यात्रेचा इतिहास डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे जिवंत करण्यात आला आहे. ऑटो वर्ल्ड विंटेज कार म्युझियम अहमदाबाद येथील, इथे 1902 पासूनच्या अनेक दुर्मिळ आणि ऐतिहासिक विंटेज कार तसेच मोटारसायकल आणि बग्ग्यांचा संग्रह आहे. नक्की पाहण्यासारखं आहे.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
3: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाईफ, मान मोड काम, इथे नो आराम, सो स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
4: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
3: म्युझिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकर इतिहास, स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
4: रेनबो फन डे.
5: आता वेळ झाली आहे पद्म पुरस्कार श्रृंखलेची.

आज पद्म पुरस्कार मालिकेत आपण जाणून घेणार आहोत सांग्युसंग एस पोंगेनर यांच्याबद्दल. गुरु पोंगेनर अशी त्यांची ओळख आहे. 23 मार्च 1945 रोजी जन्मलेल्या आणि मोकोकचुंग जिल्ह्यातील उंगमा गावचे रहिवासी असलेल्या श्री सांग्युसंग एस पोंगेनर

यांना नागा लोकपरंपरेच्या जतन आणि संवर्धनासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळ आओ नागा लोकगीते, नृत्य, नाटकं आणि मौखिक इतिहास हे सादर करत त्यांनी 6 दशकांहून अधिक काळ समर्पित केला आहे. अनेक कलाकारांना त्यांनी प्रशिक्षण देऊन संस्कृतीचं जतन करत ही परंपरा, हे पारंपरिक ज्ञान समृद्ध होण्याकरता ते सतत कार्यरत आणि प्रयत्नशील आहेत. हा वारसा जतन करणारी अनेक आओ सांस्कृतिक गीतं त्यांनी स्वतः रचली आहेत. कलाक्षेत्रातील त्यांच्या या योगदानाकरता यापूर्वीही त्यांना 2002 संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार तसेच 2014 NEZCC द्वारे इग्नूच्या सहयोगाने गुरुची उपाधी, 2017 राज्यपाल पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित श्री संग्युसंग एस पोंगेनर यांना यंदाच्या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. लोककलांचं जतन करणाऱ्या या कलाकाराकडून प्रेरणा घेऊन आपण देखील आपल्या लोककलांचं जतन करण्यासाठी आपले 100% देण्याचा नक्की प्रयत्न करूया.

रास रंग एक नटरंगी नारकरी सोळा शृंगार अलि चननन नाचत उडवी बहार इति अल्या गोप गोपिका कन्हैया सखा खेळतो राधा सखीला कसा कसा कसा असा।

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026 समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिताय अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजी राजेंना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
0: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11-अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू

होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7,000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसाथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 वीत पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी, आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
2: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम. फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. स्टार्ट अप योर डे.

आजच्या दिनविशेषांबद्दल आपण बोलणार आहोत. आज अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे. आपल्या अभिनय क्षेत्रामध्ये दोन सोनाली कुलकर्णी आहेत, त्यापैकी अप्सरा अली फेम सोनाली कुलकर्णी यांचा आज वाढदिवस. तर एक छानसे गीत आपण ऐकूया.

श्रोते, तुम्हाला तू तू मे मे ही मालिका आठवते? त्यातील छान अशी सासू सुनेची मस्त जोडी आणि त्यातली त्यांची लुटूपुटूची भांडणं, त्यातल्या सासूबाई यांचा आज स्मृती दिन. रीमा लागू, अभिनेत्री रीमा लागू यांचा स्मृती दिन आज आणि 18 मे 2017 रोजी या कलाकाराने आपल्या स्मृती आपल्यासोबत ठेवून कायमच्या त्या अनंतात विलीन झाल्या. परंतु त्यांचे सर्व चित्रपट, मालिका, नाटकं यातून त्या आपल्यासोबतच आहेत. सिंहासन हा चित्रपट, तसेच आपली माणसं, रेशमगाठ, जन्म, घोमला असला हवा, बिंदास्त, येडा, मुक्ता, होम स्वीट होम, आई शपथ, कुणी घर देता का घर, जीवलगा, मान सन्मान, सावली आणि अनेक हिंदी चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या आणि आस्था गायत त्या आपल्या मनात रेंगाळत आहेत. तो एक क्षण हे नाटक, तसेच पुरुष, घर तिघांचं हवं, सौजन्याची ऐशी तैशी, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तसंच भटाला दिली ओसरी, सविता दामोदर परांजपे, जोडी तुझी माझी, झाले मोकळे आकाश. आणि त्यांच्या मालिकांबद्दल बोलायचं झालं तर तू तू मै मै, श्रीमान श्रीमती आणि खानदान. तू तू मै मै मधली सासू, श्रीमान श्रीमतीमधली कोकिला कुलकर्णी आणि तसेच खानदानमधील देखील नामकरणमधील देखील आजी, तुझं माझं जमेना हे मराठी, तसेच मास्टरजी बालकलाकार म्हणून त्यांनी मास्टरजीमधून पदार्पण केलं होतं. आणि त्यांचे खास लक्षात राहिलेले चित्रपट हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, तरी देखील मला असं सांगायचं की नवरा माझा नवसाचा हा जो चित्रपट आलेला, त्यातील त्यांची पाहुण्या कलाकाराची जरी भूमिका असली तरी ती भूमिका इतकी लक्षात राहण्यासारखी होती. तो वेगळाच एक काढलेला आवाज आणि सर्वांना दटावण्याची त्यांची भूमिका. तर या चित्रपटातील हे गीत आपण ऐकूया.

श्रोते हो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि आता आम्ही कार्यक्रम प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज आपण ऐकणार आहोत चौथा भाग.
1: पहिल्या मॉडेलपेक्षा भाऊंनी नव्याने साकारायला घेतलेलं हे मॉडेल पूर्णतः वेगळं असणार होतं. ह्या मॉडेलचं विस्तारित स्वरूप पूर्णाकृती पुतळ्यात असणार होतं. म्हणून हे मॉडेल घडवताना ठरवलेले सर्व तपशील त्यात यावेत यासाठी महाराजांच्याच अंगगाठीच्या माणसाला पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या पोशाखात स्टुडिओत आणून मॉडेल म्हणून समोर बसवण्यात आलं. एक उमदा प्रशिक्षित घोडाही आणून स्टुडिओत बांधण्यात आला. त्या मॉडेलच्या हातात तलवार देऊन त्याला महाराजांच्या घोड्यावर बसवण्यात आलं. महाराजांची घोड्यावर बसण्याची ढब, चेहऱ्यावरील भाव, हे सारं कसं असावं ह्याचं प्रशिक्षण त्याला देण्यात येऊ लागलं. पुरेशी तयारी झाल्यावर भाऊंनी मातीचं मॉडेल साकारायला सुरुवात केली. भाऊंच्या मनातले महाराज मातीच्या पुतळ्यात आकार घेऊ लागले. पुढच्या काही दिवसातच मातीचं 2.5 फुटी मॉडेल तयार झालं. हे मॉडेल पुन्हा अनेक तज्ज्ञांना जाणकारांना दाखवलं गेलं. त्यांच्या सूचनांनुसार काही बदल केले गेले. नव्याने तयार झालेलं मॉडेल घेऊन भाऊ मुंबईला आले. मुंबईच्या काउन्सिल हॉलमध्ये, म्हणजेच जुन्या विधान भवनाच्या आणि आत्ताच्या महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या इमारतीत मुख्यमंत्री आणि पुतळा समितीच्या सदस्यांच्या मंजुरीसाठी ते मांडून ठेवलं. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येईपर्यंत काहीसा वेळ होता, म्हणून तिथे उपस्थित असलेल्या पुतळा समितीच्या सदस्यांना मॉडेल दाखवण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन समितीच्या सदस्यांनी त्यात चुका काढायला सुरुवात केली. असं होणार ह्याची कल्पना असलेल्या भाऊंनी संयम राखला. आपल्या कामावर संपूर्ण विश्वास असलेल्या भाऊंनी काही प्रतिक्रिया देणं संभवतही नव्हतं.
2: मुख्यमंत्री आले. समोरच मांडून ठेवलेली अश्वारूढ शिवप्रतिमा पाहताच वाह क्या बात है अशी त्यांची उत्स्फूर्तपणे दाद गेली. पुतळ्याच्या नवीन मॉडेलवर मुख्यमंत्र्यांच्या

0: पसंतीचं शिक्कामोर्तब झालं आणि त्या मॉडेलवर हुकूम पुतळा तयार करायला सुरुवात करण्याची विनंती यशवंतरावांनी त्यांना तिथल्या तिथे केली आणि तसे आदेश काढण्याची सूचना सचिवांना केली. आता समितीच्या सदस्यांना तक्रार करायला काही वावच नव्हता. त्यांची तोंड पाहण्यासारखी झाली होती. पण भाऊंनी त्यावरही काहीही प्रतिक्रिया दिली नाही की त्यांना खिजवूनही दाखवलं नाही. ते शांतपणे जायला निघाले. वेळ कमी असल्यानं मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यावर भाऊ कल्याणला येऊन तातडीनं कामाला लागले. कोणत्याही धातूमध्ये पुतळा घडवण्यापूर्वी तेवढ्या आकाराचा मातीचा पुतळा बनवून त्याचा प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये साचा तयार करून घ्यावा लागतो आणि मग त्या साच्यामध्ये धातूंचं ओतकाम करून मगच प्रत्यक्ष पुतळा घडवला जातो. ही प्रक्रिया खूप लांबलचक, किचकट आणि वेळ खाऊ असते, पण ती आवश्यक असते. ओतकाम करण्यासाठी लागणारा प्लॅस्टर मोल्ड एकदा का तयार झाला की मागाहून त्यात काही बदल करता येत नसल्यानं सुरुवातीपासूनच खूप खबरदारी घ्यावी लागते. 2.5 फुटी मॉडेल तयार करणं आणि त्यावरून पूर्णाकृती पुतळा घडवणं यात देखील जमीन अस्मानाचा फरक असतो. लहान मॉडेल नजरेच्या आणि हाताच्या टप्प्यात असतं, तर प्रत्यक्ष पुतळा मोठा असल्यानं उंचावर आणि नजरेपासून दूर अंतरावर असतो. असा पुतळा घडवताना पुतळ्याचा काही फुटांचाच भाग नजरेसमोर असतो, त्यामुळे तो भाग पुतळ्याच्या इतर भागांशी मेळ खाणारा आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक वेळी पुतळ्यापासून किमान 25 ते 30 फूट दूर अंतरावर जाऊन त्याकडे वारंवार पाहावं लागतं. यात खूप श्रम लागतात आणि वेळही जातो. दुसरी गोष्ट म्हणजे तयार होत असलेला पुतळा स्टुडिओत जमिनीच्या पातळीवर असला तरी प्रत्यक्षात मात्र तो उंच चबुतऱ्यावर ठेवण्यात येणार असतो. सामान्य प्रेक्षक जमिनीच्या पातळीवरून त्याच्याकडे पाहणार असतो, त्यामुळे तो प्रमाणबद्ध दिसावा यासाठी पुतळा घडवतानाच या गोष्टीचं भान ठेवून त्याच्या रचनेत आवश्यक ते बदल करावे लागतात. भाऊ डोळ्यांमध्ये तेल घालून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक निरखून मगच पुढचं पाऊल टाकत होते.
1: इथे वेळ मात्र आपल्या गतीनं चालला होता. होता होता अखेर 1960 एप्रिल महिन्याच्या शेवटाला मातीचं 18 फुटी उंच पूर्णाकृती मॉडेल तयार झालं. आता यावरून साचा बनवायचा असल्यानं पुन्हा एकदा संबंधितांना स्टुडिओत बोलावून त्यांची मंजुरी घेण्यात आली. कारण एकदा का या मॉडेलचा साचा तयार झाला की त्यात कोणताही बदल करता येणं शक्य नव्हतं. अपेक्षेनुसार सर्वांची मंजुरीही मिळाली. लगेच भाऊंनी पुतळ्याचा प्लास्टरचा साचा तयार करायचं काम सुरू केलं. मे महिना सुरू झाला होता, उन्हं तापू लागली होती. उन्हामुळं मातीच्या पुतळ्याला तडे जाण्याची शक्यता असल्यानं पुतळ्याचा साचा तयार करण्याचं काम वेगानं करणं आवश्यक होतं. ते लगेच हाती घेण्यात आलं. मे संपता संपता संपूर्ण पुतळ्याच्या विविध भागांचे प्लास्टरचे साचे तयार झाले. त्या साच्यात ब्रॉन्झच्या पुतळ्याचं ओतकाम करायला सुरुवात करायची होती. आता खरी अडचण येणार होती आणि भाऊंना त्याची कल्पनाही होती. भाऊंनी यापूर्वी अनेक पुतळ्यांचे प्लास्टरचे साचे तयार केले होते, पण त्या साच्यात धातूचं ओतकाम मात्र केलं नव्हतं. त्यांनी केलेल्या साच्यामध्ये धातूचं ओतकाम ते त्यातल्या तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींकडून करून घेत असत. आता मात्र गोष्ट वेगळी होती. पूर्वी ज्या व्यक्ती भाऊंनी तयार केलेल्या साच्यामध्ये धातूचं ओतकाम करून देत असत, त्या इथे त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या होत्या. त्या सर्वांसोबत स्पर्धेत उतरून भाऊंनी या शिवपुतळ्याचं काम मिळवलं होतं. साहजिकच त्या व्यक्ती मदत करतील की नाही याविषयी साशंकता होती, किंबहुना त्यांना विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. आता जे काही करायचं ते स्वतःच्या हिंमत आणि आत्मविश्वासाच्या बळावर. ते केल्याशिवाय अनुभवही मिळणार नव्हता.
0: हाही अनुभव घेऊन बघू म्हणून पुतळ्याच्या उत्कामासाठी आवश्यक असलेल्या फाउंड्रीचा शोध घ्यायला भाऊंनी सुरुवात केली. त्यांनी अनेक फाउंड्री मालकांकडे विचारणा केली, पण सर्वत्र नकारघंटाच कानी पडली. आता काय करावं या विचारत असतानाच त्यांच्या एका स्नेहाच्या माध्यमातून भिवंडीचे ज्येष्ठ कारखानदार दादासाहेब दांडेकर यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. दांडेकरांनी पुतळ्याच्या ओतकामासाठी भाऊंना आपली फाउंड्री उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं, मात्र त्यांच्या कारखान्यातल्या कामगारांना पुतळ्याच्या उत्कामाचा काहीच अनुभव नसल्यानं ते काम स्वतः भाऊ साठे यांनीच करावं लागेल अशी अटही घातली. काहीच गत्यंतर नसल्यानं भाऊंनी त्यांची अट मान्य केली.
1: अनुभव नसला तरी आत्मविश्वास मात्र होताच. शिवाय त्यांनी प्रत्यक्ष ओतकाम केलेलं नसलं तरी त्याची जुजबी माहिती होती. चुकत माकत का होईना, पण आपण हे काम करू शकू असा आत्मविश्वास भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये होता. भाऊंनी कल्याणच्या स्टुडिओतून प्लास्टरचे साचे दांडेकरांच्या भिवंडीच्या कारखान्यात हलवले. सर्व तयारी झाल्याची खात्री करून ओत कामाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आणि एक एक अडचण समोर येऊ लागली. त्या अडचणींचं निराकरण केल्याशिवाय पुढे सरकणं अवघड असल्याचं आता त्यांच्या लक्षात येऊ लागलं. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

अज्ञात मुंबईच्या 8व्या भागाचं श्रवण आज आपण केलं आणि खूप छान असा हा कार्यक्रम ही मालिका आपण ऐकत आहात. पहाटे 5 वाजल्यापासून सुरू असलेला हा सांगीतिक प्रवास आपल्या सर्वांच्या साथीने खूपच छान रंगला आणि हा प्रवास असाच सुरू राहणार आहे आरजे गोपीसोबत दुपारी 2 ते 5 या वेळेत आणि 10 ते 1 या वेळेत FM गोल्डवर आरजे आदिती आपल्यासोबत असेल. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी. लुटूया आनंद आयुष्याच्या प्रत्येक क्षणी.

सकाळी 8 वाजता आपण ऐकू शकता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकू शकता ठीक 8:30 वाजता.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या कांजल धोंजकला प्रदान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडचा दौरा आटोपून आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 3रा टप्प्यासाठी काल संध्याकाळी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग इथं दाखल झाले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींना विमानतळावर औपचारिक मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येत असून व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची अपेक्षाही दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मेक इन इंडिया आणि मेड विथ स्वीडन या उपक्रमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय हरित हायड्रोजन आणि महत्वाच्या खनिजांशी संबंधित मोहिमांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत युवराजनी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला आणि स्वीडनचे राजे आणि राणी यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यजमानांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आणि राजे कार्ल 16वे गुस्ताव यांना त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधान युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. दरम्यान नेदरलँडच्या दौऱ्याबद्दल समाज माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले की त्यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली असून दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेऊन आणि जलस्रोत, सेमीकंडक्टर, नवोपक्रम, संरक्षण, शाश्वतता आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय भेटीगाठींसाठी नॉर्वेला पोहोचतील. पंतप्रधान मोदींचा हा नॉर्वेचा पहिला दौरा असेल. या दौऱ्यात ते नॉर्वेचे राजे हेराल्ड 5वे आणि राणी सोनिया यांची भेट घेतील. तसंच पंतप्रधान जोनास

राठोड यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांना प्राप्त झालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे, असं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भावी मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी नवनिर्वाचित युडीएफ सरकारच्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांची नावं घोषित केली. या 21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण युडीएफ मंत्रिमंडळ एकत्रितपणे शपथ घेईल, असं सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीशन यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीतल्या द्वारका विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिसारण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं, तसंच उद्यानांचं सुशोभीकरण आणि हरित विकास यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या उपाययोजना आणि इंधन वापर कपातीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या कार्यालय तसंच विविध विभागांमध्ये सरकारी वाहनांच्या वापराचं सुसूत्रीकरण करण्याबाबत तसंच इंधनाचा वापर कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दिल्ली पोलिसांच्या सर्व विभागांना आणि कार्यालयांना अनावश्यक वाहन वाहतूक कमी करण्यासाठी, उपलब्ध वाहनांचा वापर अधिक कार्यक्षमतेनं करण्यासाठी आणि इंधनाचा वापर काटकसरीनं करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या बाराका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृती अस्वीकार्य असून त्या धोकादायक आहेत, असं सांगत तातडीनं संयम राखण्याचं तसंच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल संध्याकाळी 2 दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यासाठी रायपूर इथं दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान अमित शाह रायपूर आणि बस्तर इथल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री अमित शाह आज सकाळी रायपूर इथं डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेअंतर्गत नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात एका सार्वजनिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील. तर दुपारी जगदलपूर इथल्या बादल अकादमीमध्ये हुतात्म्यांचे कुटुंबीय, सुरक्षा दलाचे जवान, नक्षलवादी हिंसाचारानं बाधित झालेले नागरिक आणि विविध स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील. तर उद्या 19 मे रोजी जगदलपूर इथं होणाऱ्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शाह भूषवतील. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. छत्तीसगड राज्य नक्षलमुक्त घोषित झाल्यानंतर शाह यांचा हा या राज्याचा पहिलाच दौरा आहे. 79व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. 6 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज जिनिव्हा इथं होणार आहे. या परिषदेची यंदाची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्याला नवा आकार देणं एक सामायिक जबाबदारी अशी असून ही संकल्पना जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृतींचं महत्व अधोरेखित करते, असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आमच्या पब्लिक स्पीक या थेट फोन इन कार्यक्रमात आज आम्ही तुमच्यासाठी 2027च्या जनगणनेचा सध्या सुरू असलेला पहिला टप्पा म्हणजेच घरसूची आणि गृहगणना या विषयावर एक सविस्तर चर्चा सादर करणार आहोत. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयातील उपरजिस्ट्रार जनरल व्ही ए वराडे हे या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रात्री 9:30 वाजल्यापासून 011-233-10481 किंवा 011-23-717-117 या क्रमांकावर फोन करा. तसंच तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे 92-890-940-44 या क्रमांकावरही पाठवू शकता किंवा #AskAIR हा हॅशटॅग वापरून एक्स या समाज माध्यमावर तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. महाराष्ट्रातल्या सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली.
पहिल्याच बेडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हातात

दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजय घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्तीशैलीच्या माथी प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. गांधीनगर इथं पार पडलेल्या 2026

दिवशी 110 किलोच्या वरील गटात 386 किलो वजन उचलून 5वं स्थान मिळवत वैयक्तिक तसंच भारतासाठीही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंद केसरीचा किताब हरियाणाच्या काजल धुंजकला प्रदान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते व्ही डी सतीशन यांनी आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीपूर्वी सतीशन यांनी 20 सदस्यीय युडीएफ मंत्रिमंडळाची घोषणा केली असून त्यापैकी 14 मंत्री प्रथमच मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसला मुख्यमंत्रीपदासह 11 मंत्रिपदं मिळाली आहेत, तर आययुएमएलला 5 मंत्रिपदं देण्यात आली आहेत. केरळ काँग्रेस, आरएसपी, केरळ काँग्रेस जेकब आणि सीएमपी यांना प्रत्येकी 1 मंत्रीपद मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज स्वीडनचा यशस्वी दौरा आटोपून नॉर्वेला रवाना झाले. हा पंतप्रधान मोदी यांचा पहिलाच नॉर्वे दौरा असून गेल्या 43 वर्षानंतर भारतीय पंतप्रधान नॉर्वेला भेट देत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गेहर स्टोरे यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसंच नॉर्वेचे राजे सम्राट हेराल्ड पंचम आणि महाराणी सोनिया यांचीही भेट घेणार आहेत. भारत नॉर्डिक व्यापार आणि संशोधन शिखर परिषदेलाही पंतप्रधान संबोधित करणार असून तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, नवोपक्रम, सागरी अर्थव्यवस्था, संरक्षण, अवकाश आणि आर्थिक क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान स्वीडन दौऱ्याबद्दल लिहिताना पंतप्रधान मोदी यांनी स्वीडन दौऱ्यात भारत स्वीडन संबंधांना नवी गती देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं. दोन्ही देशांमधल्या संबंधांना स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या नव्या उंचीवर नेण्यात आलं, तसंच जॉईंट इनोव्हेशन पार्टनरशिप 2.0 आणि इंडिया स्वीडन टेक्नॉलॉजी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉरिडॉरची सुरुवात करण्यात आली. पुढील 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं महत्वाकांक्षी लक्ष्यही निश्चित करण्यात आलं. स्वीडनची जनता, स्वीडन सरकार आणि पंतप्रधान

उल्फ क्रिस्टर्सन यांनी केलेल्या उत्साहपूर्व स्वागत आणि मैत्रीबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्विवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्याने त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली आहे. त्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या जागांसाठी 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून 18 जून रोजी प्रत्यक्ष निवडणूक आणि 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित मतदारसंघामध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं समृद्धी महामार्ग जवळील जांबरगाव इथं कांदा उत्पादकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज सकाळी आंदोलन करण्यात आलं. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं. मात्र पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेतल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये आज नो व्हेईकल डे पाळण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी आज शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना चारचाकी न वापरता दुचाकी सायकल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी आज वाहन न वापरता दुचाकीने मुख्यालयात हजेरी लावली. यानंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना इंधन बचतीची सामूहिक शपथ देण्यात आली. यापुढे प्रत्येक सोमवारी नो व्हेईकल डे पाळण्यात येणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळातर्फे देण्यात येणारे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहीर झाले आहेत. मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी ही माहिती दिली. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या 20 तारखेला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात 26 प्रकल्पांमध्ये आता केवळ 32% पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं पाणी टंचाईची समस्याही तीव्र झाली आहे. जिल्ह्यात दररोज 116 टँकर 242 फेऱ्या करत तहानलेली गावं वाड्या वस्तींवर पिण्याचं पाणी पोहोचवत आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 44 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पिंपरखेड इथल्या 50 वर्षीय व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असून तालुक्यात उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. नैऋत्य मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज अंदमान निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारी कर्नाटक, केरळ आणि माही इथं मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्यूशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. पाच देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले. या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन

डेरलेयन यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या दोन देशांच्या भेटीसाठी रवाना झाले. दोन्ही देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं हा दौरा असल्याचं राजनाथ सिंह यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. धोरणात्मक लष्करी सहकार्याची व्याप्ती, संरक्षण उद्योगातली भागीदारी आणि सागरी सहकार्य वाढवण्यावर तसंच भारतीय प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याला चालना देणं यावर या भेटी भर दिला जाईल असं सिंह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं डायल 112 या सेवेचा विस्तार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज झाला. याआधी राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारी ही सेवा आता सर्व म्हणजे 33 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. अमित शाह यांनी आज सेवेअंतर्गत 400 वाहनांना झेंडा दाखवला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे V.D. Satheesan यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, AP अनिल कुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे P.K. कुन्ना हल्लीकुट्टी, RSP नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि CMPचे CP जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली. नीट UG पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला CBI अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं CBI म्हटलं आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं CBI म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय सागरी महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल.
एक जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला, तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे, तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रिल आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी CIFS चे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रिलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत इडाहो इथं काल एअर शो सुरू असताना 2 EA-18G ग्रोवलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या 4 जणांना वाचवण्यात यश आलं. घटनेची चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणू कार्यक्रम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार रसिको, 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि चला दोस्त हो बोलू काही। या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। सध्या ना उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ते कधी संपतील असं झालंय, आणि या उन्हातही गारवा देणाऱ्या काही गोष्टी असतात, जसं की झाडांची थंड सावली, डोळ्यांना सुखावणारं एखादं निसर्गरम्य नयनरम्य चित्र, ऊसाचा रस, सुंदर गाणं किंवा इतर काही गोष्टी ज्याने आपण सुखावतो। तर या उन्हाळ्यात तुमच्यासाठी गारवा देणारी गोष्ट कुठली आहे ते मला नक्की सांगा। दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141432 आणि 45151433। व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71। तुम्ही व्हॉट्सअप संदेशही पाठवू शकता।

रसिकहो, मी तुम्हाला विचारलंय की या उन्हाळ्यात गारवा देणारी गोष्ट कुठली आहे तुमच्यासाठी, आणि मला विठ्ठल मसलेकर यांनी सांगितलंय, व्हॉट्सअप संदेश त्यांचा आलेला आहे, ते म्हणतात आहेत की गारव्यासाठी कैरीचं पन्ह त्यांना आवडतं आणि शरीराला अपायकारक नाही. अगदी बरोबर. दत्तात्रय ठाकूर यांनी सुंदरसा खाडी किंवा समुद्राजवळचा असं एक खाडीच वाटते मला एक चित्र त्यांनी पाठवलेलं आहे आणि ते दृश्य त्यांना गारवा देतं असं त्यांचं म्हणणं आहे. आत्माराम खराडे म्हणतात आहेत की वडपिंपळाची सावली आणि ताक ही गारवा देणारी साधनं आहेत. पंकज मोहोड म्हणतात आहेत अमरावतीवरून की उन्हाळ्यात त्यांना गारवा देणारी गोष्ट म्हणजे लिंबू सरबत, थंड माठातलं पाणी आणि थंडगार लस्सी. बर. आणि मला गणेश जोशी यांचा दूरध्वनी आला होता आणि ते म्हणत आहेत की कैरीपन लस्सी आणि अर्थातच पंखा एसी. तर गारवा देणाऱ्या गोष्टी तशा अनेक आहेत आणि तुमच्यासाठी ह्या उन्हाळ्यात भर उन्हात गारवा देणारी कुठली गोष्ट आहे ते मला नक्की सांगा. दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-32 आणि 45-15-41-33. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86-57-66-10-71. तुम्ही व्हॉट्सअप संदेशही पाठवू शकता बरं का.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मला अनंत कानडे यांचा व्हॉट्सअप संदेश आलेला आहे आणि ते म्हणत आहेत की सब्जी आणि गुलकंद हे लाभदायक ठरतात, गारवा देतात उन्हाळ्यामध्ये. नीलांबरी कुलकर्णी

तर त्यात की वारा घातलेलं पाणी आहे आणि पण बरं विक्रम आठवले माठातलं वाळ्याचं पाणी मिरजवरून बरं सुरेश पाटील अविनाश दामोदर कडू त्यांनी शुभ दुपार म्हटलेलं आपल्याला बरं शुभ दुपार श्रेय राऊत शहाळ्याचं पाणी वासंती पुरंदरे उसाचा रस पन्ह

रे राऊत शहाळ्याचं पाणी, वासंती पुरंदरे उसाचा रस, पन्ह सब्जीच्या पाणी, लिंबू सरबत, ताक, चंद्रशेखर भाटवडेकर कोकम सरबत, गारवा देण्याचं साधन आहे त्यांचं. शुभलक्ष्मी वस्तगार म्हणत आहेत की मला उन्हाळ्यात कोकम सरबत, लस्सी, पन्ह आणि आंब्याचं आईस्क्रीम खूप आवडतं. अरे वा. अंजली कुलकर्णी म्हणत आहेत की उन्हाळ्यात गारवा देणारे सरबत, पन्ह, पोहणं, आईस्क्रीम इतर सर्व काही आहेत, पण शरीराबरोबरच मनाला गारवा देणारा एफ एम रेनबोचा कार्यक्रम तेवढाच गोड शीतलता देतो. अंजली कुलकर्णी ठाण्यावरून धन्यवाद. शिल्पा तोडणकर की ऋतूत गारवा देणारी एफ एम रेनबोवरची गाणी आहेत. अरे वा, धन्यवाद. कोकम आणि लिंबू सर्व देखील उन्हाळ्यात चांगलं असतं. माठातलं वाळा घातलेलं सुगंधी पाणी पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि ताकद कोथिंबीर आणि आलं घालून तयार केलेला मठ्ठा असे अनेक उपाय आहेत. दिलीप कारखानीस मिरज आणि मिरजला चांगला मठ्ठा मिळतो हे मला माहिती आहे, कारण मी तिकडे मठ्ठा प्यायलेलो आहे. सुयोग महाजन म्हणत आहेत की नदीकाठी घराबाहेर अंगणात आंब्याचं मोठं झाड, त्या झाडाखाली बसून कैरीची डाळ, कैरीचं पन्ह, झुणका भाकर, पांढरा कांदा, मिरचीचा खरडा असा मस्त झाक बेत पाहिजे. आणि एवढं खाऊन पोट भरलं नाही तर मस्तपैकी हापूस आंब्याचा रस. वा. रजनीकांत पाटील शुभ दुपार. किशोर बेडणेकर म्हणत आहेत की शॉवरखाली कपड्याचे उभं राहून तसंच बाहेर येणं अशी आणि पंख्याखाली आराम खुर्चीत बसणं. बर. सुनील जोशी म्हणतात आहेत की कार्यक्रम सुंदर आहे, आवडला, धन्यवाद. प्रज्ञा मानकामे रोज मिल्क. मला वसुमती ठोसर यांचा दूरध्वनी आला होता आणि त्या म्हणत आहेत की जी नैसर्गिक हवा आहे जी आपल्या खिडकीतून दारातून येते ती त्यांना आवडते, ती गारवा देते आणि अर्थातच ताक. अश्विनी बडके यांचाही दूरध्वनी आला होता आणि कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी कळवलेलं आहे. खरं तर सर्व तुम्हा रसिक श्रोत्यांचे मनापासून आभार. आणि मला सांगायचं आहे तुम्ही की ज्यांनी अजूनपर्यंत मला सांगितलेलं नाही आहे आणि व्हॉट्सअप संदेशाद्वारे पण सांगू शकता आणि तुम्ही फोनद्वारे सुद्धा सांगू शकता, काय सांगायचं आहे की या उन्हाळ्यात तुमच्यासाठी गारवा देणारी गोष्ट कुठली आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 022-45-15-41-32 आणि 45-15-41-33. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86-57-66-10-71.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी बेला शेंडे. ऑथेंटिक मेलेडियस म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो.
2: चला दोस्त हो, बोलू काही. हा कार्यक्रम सुरय रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला विचारलंय की या उन्हाळ्यात तुम्हाला गारवा देणारी गोष्ट कुठली वाटते किंवा कुठली आहे तुमच्यासाठी. तर मला गणेश पाटील यांचा व्हॉट्सअप संदेश आलेला आहे. कार्यक्रम सुंदर आहे असं ते म्हणत आहेत. श्रेया राऊत, लिंबू सरबत ताक, नारळ पाणी ताक, लस्सी, कोकम सरबत आणि पोहणं. बरं, सकाळी 10 ते संध्याकाळी 3 वाजेपर्यंत बाहेर पडू नका, आपोआप गारवा मिळेल. मिलिंद कचरे, वा. शुभलक्ष्मी मस्तगार म्हणत आहेत की मला खूप आवडणारी गोष्ट म्हणजे एसीची हवा. प्रमोद राऊत, माठातलं पाणी घालून केलेलं लिंबू सरबत. सुनील जोशी, कार्यक्रम नदीवर पोहायला आवडतं तसंच ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत गारगार प्यायला आवडतं. श्रीपाद जोशी म्हणत आहेत की गारवा देणारी गोष्ट एकच, मस्तपैकी लिंबूचे सरबत. कार्यक्रम ऐकायचे, मनापासून ऐकायचे, श्रेष्ठ गारवा. आणि शारीरिक गारव्यासाठी काही करता येईल, बऱ्याच जणांनी उपाय सुचवले. बरं, रेनबोचे कार्यक्रम ऐकायचे. सुप्रिया शिवडवकर, अंधेरी मुंबई, कोकम सरबत, जिरा पावडर आणि सैंदव मीठ घालून एकदम. प्रकाश शिंदे, छान माहिती देत आहात, अप्रतिम गाणी ऐकवत आहात, धन्यवाद. मला मिलिंद टिपणीस यांचा दूरध्वनी आलेला आहे आणि ते म्हणत आहेत की कोकम सरबत आणि कुठलंही आवडतं गाणं. तर या उन्हाळ्यात तुमच्यासाठी गारवा देणारी गोष्ट कुठली आहे ते मला नक्की सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 4132 आणि 4515 4143.

बर रसिका हो, आज मी तुम्हाला विचारलं होतं की उन्हाळ्यात गारवा देणारी कुठली गोष्ट आहे तुमच्यासाठी, आणि मला प्रणव शिंदे याचा व्हॉट्सअप संदेश आलेला आहे. तो म्हणतोय की उन्हाळ्यात गारवा देणारी गोष्ट म्हणजे आकाशवाणी एफ एम रेनबोची सुंदर सुंदर गाणी, तसंच उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम आणि गारवा देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. थंड पेय, लिंबू पाणी, ताक, फळांचे रस, टरबूज, आंबा, सुती कॉटन कपडे, झाडांची सावली. आ बरं. आणि मला दूरध्वनी आलेला आहे सुनीता व्यवहार यांचा, आणि त्या म्हणतात की लिंबू सरबत, ताक आणि ताडगोळे. बर, तुम्ही छान छान अशा गारवा देणाऱ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. आणि आता वेळ झाली आहे, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात इथंच थांबण्याची. एक गाणं तुम्हाला नक्की ऐकवणार आहे, आणि गाण्यानंतर ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल, आणि त्यानंतर म्हणजेच 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची एफ एम रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींची संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळली, तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती असं प्रशासनानं सांगितलं. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून

त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या चौघा जणांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडच्या 50, 100 तसंच 200 रुपयांच्या काही बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या आरोपींपैकी एक जण स्थापत्य अभियंता असून एक जण यांत्रिकी अभियंता आहे. त्यांनी छापलेल्या बनावट नोटा एका पानटपरीवाल्याच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथे युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होत्या. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे काही दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतर्कते चा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथे उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. थिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आर एस पी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनूप जेकब आणि सी एम पीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबात प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे.
सातारा इथे काल झाले

आपल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पटकावला. काँग्रेस महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे पूर्वी 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा महेंद्र गायकवाड यावेळी हिंद केसरी ठरला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंगचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत सध्या 14 गुण मिळवून सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज 12 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. वारकरी संप्रदायातले टाळवादक ज्ञानेश्वर टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातल्या जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसात करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: 70 mm थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी सार. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी सार 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.

नमस्कार रसिको, तुम्ही ऐकताय 107.1 मेगाहर्ट्झवर मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि आज सप्तरंगी साध या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या सोबत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतनं अनेक महिलांचं योगदान आहे आणि ज्यांनी यशस्वी संगीतकार, दिग्दर्शिका, निर्माती म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला. आजच्या बदलत्या काळात चित्रपटसृष्टीही बदलते. अनेक महिला चित्रपटसृष्टीतील विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत आणि विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याचा आढावा जगभरातील प्रसारमाध्यमांकडून घेतला जातोय. या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटातील महिला दिग्दर्शकांच्या कार्यावर आज आपण प्रकाश टाकूया आणि त्यांच्या चित्रपटातली गाणी ऐकण्याचा प्रयत्न करूया.

0: माझी सासू म्हणजे ना च्युइंगम आहे, च्युइंगम.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: नमस्कार, मी प्रियांका बर्वे. अशा सुंदर सुंदर जुन्या नवीन मराठी गाण्यांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो.
1: रसिक हो, महिलांनी आज सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय. पूर्वीच्या काळी केवळ अभिनय करणाऱ्या स्त्रियांनी काळानुरूप कॅमेरामागील तंत्रज्ञांच्या जागाही काबीज करत परिपूर्ण मनोरंजन करणाऱ्या कलाकृती बनवल्यात. यात सुमित्रा भावेंपासून सुषमा शिरोमणी, सई परांजपे, स्मिता तळवलकर, श्रावणी देवधर, मृणाल कुलकर्णी, स्वप्ना वाघमारे जोशी, समृद्धी पोरे, कांचन अधिकारी, रसिका आगाशे, मृण्मयी देशपांडे आदी बऱ्याच मराठी दिग्दर्शिकांचा समावेश आहे. एकीकडे समाजशास्त्राचा अभ्यास, समाजातल्या सर्व घटकांविषयी कळकळ, चांगुलपणावर विश्वास आणि समूह भावनेने काम करण्याची सवय, यामुळे सुमित्रा भावे यांचे चित्रपट आणि कामाचं स्वरूपही वेगळं ठरलं. माहितीचा अधिकार, स्किझोफ्रेनिया, पांढरे डाग, तरुण वयातील नैराश्य, माणसाची घराविषयीची आस अशा कित्येक विषयांची मांडणी करताना त्या सतत माणूस शोधत राहिले आणि स्टोरी टेलिंगची विलक्षण हातोटी असल्यानं त्यांच्या चित्रपटांनी सर्वच पातळ्यांवर उंची गाठली.

सुमित्रा भावेंचा बाई हा पहिला लघुपट राष्ट्रपती पदक विजेता ठरला आणि सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीने 14 चित्रपट 50 अधिक लघुपट 3 दूरदर्शन मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. जिंदगी जिंदाबाद, दहावीफ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप चहा, घा भारत माझा, संहिता, अस्तू, दोघी, कासव असे अनेक चित्रपट त्यांनी दिले आणि या चित्रपट आणि लघुपटांना 3 आंतरराष्ट्रीय, 10 राष्ट्रीय, 40 अधिक राज्य पुरस्कार तसंच अन्य पुरस्कार मिळालेत. देश विदेशातील अनेक महोत्सवात या चित्रपटांचं प्रदर्शनही झालंय. या चित्रपटांची कथा, पटकथा आणि संवाद लेखन सुमित्रा भावे यांनीच केलं असून संहिता लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

सुषमा शिरोमणी यांच्या भिंगरी चित्रपटातलं गाणं तुम्ही ऐकलं, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. जगदीश केबुडकर यांनी हे गाणं लिहिलं होतं आणि बाळ पळसुले यांचं संगीत होतं. रसिको, 1976 ते 1986 या 10 वर्षांच्या काळात सुषमा शिरोमणी यांनी चित्रपटांची निर्मिती केली असली तरी त्यानंतरही अनेक वर्ष त्यांच्या चित्रपटांची आणि त्यातल्या भूमिकांची जादू ग्रामीण महाराष्ट्रावर टिकून होती. भिंगरी, फटाकडी, मोसंबी नारंगी, भन्नाड भानू, गुलछडी ह्या नावावरूनच लक्षात येतं की त्यांचे सगळे चित्रपट हे स्त्री प्रधान होते आणि विशेष म्हणजे या सगळ्या भूमिका पडद्यावर त्यांनी स्वतः साकारल्या होत्या. मराठी पडद्यावर सासूरवाशिणीची प्रतिमा एकीकडे लोकप्रिय असताना दुसरीकडे सुषमा शिरोमणी यांच्या डॅशिंग भूमिकाही प्रेक्षकांना विशेष प्रिय होत्या आणि खेडोपाडी यात्रा जत्रांच्या तंबूमध्ये तसंच टुरिंग टॉकीजमध्ये त्यांच्या हाणामारीच्या दृश्यांवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडायचा. त्यांच्या भिंगरी चित्रपटातील गाण्यावर अरुणा इराणी, फटाकडी चित्रपटात रेखा, मोसंबी नारंगीमध्ये जितेंद्र, गुलछडीमध्ये रती अग्निहोत्री आणि भन्नाट भानूमध्ये मौसमी चटर्जी अशा हिंदी कलाकारांनी, प्रसिद्ध हिंदी कलाकारांनी नृत्य केलं होतं आणि अभिनयाबरोबरच निर्मिती, दिग्दर्शन, कथालेखन अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर सुषमा शिरोमणी यांनी काम केलं आहे.

0: ब्लड ठरलं.
1: आता चांगलं झालं की
0: लगीन झालं गुंडूळ झाला. आता एक काम हो उरलं.
1: आता आणि काय.

कुठ कुठ जायचं हनीमूनला सांगा कुठ कुठ जायचं हनीमूनला कुठ कुठ जायचं हनीमूनला आता कुठ कुठ जायचं हनीमूनला कुठ कुठ जायचं हनीमूनला राया कुठ कुठ जायचं हनीमूनला.

कुट कुट जायाचं हनीमूनला आता कुट कुट जायाचं हनीमूनला कुट कुट जायाचं हनीमूनला राया कुट कुट जायाचं हनीमूनला.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी गिरीजा गोडबोले. 107.1 मेगाहर्ट्झ वर FM रेनबो वाहिनी, सप्तरंगी गीतांची सुरेल मेजवानी.
2: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. प्रख्यात गणितज्ञ आणि शिक्षणतज्ञ रॅगलर परांजपे यांचा वस्तुनिष्ठ विचारांचा वारसा लाभलेल्या सई परांजपे नित्य नव्या कल्पना नाटक चित्रपट मालिकातून मांडत आलेत. लेखन दिग्दर्शन निर्मिती या सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत असतानाच लोकप्रियतेचं गणितही सई परांजपे यांनी कुशलतेने सोडवलंय, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. माध्यमाची बलस्थाने आणि मर्यादांची अचूक जाण असल्यानं त्यांचे चित्रपट, नाटकं, लघुपट, माहितीपट, पुस्तकं, बालचित्रपट आणि स्वतंत्र लेखन तसंच आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील काम नेहमीच हटके राहिलंय. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या पदवीधर असणाऱ्या सई परांजपे यांनी कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवर उद्घोषक म्हणून केली. विशेषतः लहान मुलांसाठी त्यांनी उल्लेखनीय काम केलंय. बालचित्र समितीच्या

अध्यक्ष असताना त्यांनी निर्माण केलेले भागोभूत, जादू का शंख, सिकंदर हे चित्रपट लोकप्रिय झाले होते आणि स्पर्श या चित्रपटाने त्यांना राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाला. त्यापाठोपाठ चष्मे बद्दूर, कथा, दिशा, साज अशी आशयघन चित्रपट त्यांनी केले आणि चित्रपटांच्या व्यावहारिक यशाची गणितही त्यांनी या चित्रपटातून जमवलेली दिसतात. छोट्या पडद्यावरील त्यांच्या अडोस पडोस आणि छोटे बडे या मालिकाही अतिशय गाजल्या होत्या. मराठी रंगभूमीवरही सई परांजपे यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. सख्खे शेजारी, जास्वंदी, माझा खेळ मांडू दे ही त्यांची नाटकं मराठी रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाची मानली जातात. बिकट वाट वहिवाट सारख्या नाटकाचं दिग्दर्शनही सई परांजपे यांनी केलं होतं.

तू तिथे मी या चित्रपटातलं हे सुंदरसं गाणं तुम्ही ऐकलं. अस्मिता चित्र या निर्मिती संस्थेची स्थापना करून 5 दर्जेदार मराठी सिनेमांची निर्मिती स्मिता तळवलकर यांनी केली आणि त्यांच्या कळत नकळत या सिनेमाला राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 1992 साली आलेल्या चौकट राजा या सिनेमाला तब्बल 13 राज्य पुरस्कार मिळाले होते बरं का. तू तिथे मी या सिनेमालाही फिल्मफेअर राष्ट्रीय पुरस्कार आणि राज्य पुरस्कार मिळाले होते. सवत माझी लाडकी या सिनेमानेही राज्य पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं. सिनेमासोबतच त्यांनी पेशवाई, नुपूर, अवंतिका, ऊन पाऊस, अभिलाषा, अनुपमा, नंदादीप, अर्धांगिनी, सुवासिनी, अभिमान या टी व्ही मालिकांची निर्मिती केली होती. स्मिता तळवलकर या निर्माती आणि अभिनेत्रीच नव्हे तर एक दिग्दर्शिका सुद्धा होत्या. सवत माझी लाडकी या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. तसंच मानव या ना मानव मालिकेच्या 4 भागांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. कांचन अधिकारी यांनीही अनेक मराठी आणि हिंदी भाषिक सिनेमांची निर्मिती केली. त्यांनी किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, मोकळा श्वास, हुतुतू मानिनी यासारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे.

रसिक भाऊ, लपंडाव हा मराठी चित्रपट 1993 साली प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रावणी देवधर यांनी केलं होतं आणि या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि राज्य चित्रपट महोत्सवात विशेष अभिनेत्री म्हणून पल्लवी रानडे आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून सई देवधर यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. लपंडाव या पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर सरकारनामा, लेकरू आणि मोगरा फुलला या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं. आम्ही दोघी ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रतिमा जोशी यांनी चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. मुळात ते यशस्वी लेखिका आहेत आणि मराठी आणि हिंदी भाषेत त्यांनी केलेलं लेखन प्रसिद्ध आहे. दुसरी गोष्ट, या चित्रपटाचं त्यांनी सहदिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

0: मनातल्या मनातले कधी तुला कळायचे, वाटते का तुला पुन्हा मला छळायचे. नमस्कार, मी जयदीप बगवाडकर. आपण ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
1: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. हम आपके है कौन मधल्या भूमिकेमुळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दीक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातल्या दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शिकाही आहेत हे त्यांनी 2009 साली आलेल्या रीटा या सिनेमानं दाखवून दिलं होतं. आणि या सिनेमाचं दिग्दर्शन रेणुका शहाणे यांनी केलं होतं. हा सिनेमा रेणुकांची आई आणि प्रसिद्ध लेखिका शांता गोखले यांच्या रीटा वेलिंगकर या पुस्तकावर आधारित होता. आणि या सिनेमात जॅकी श्रॉफ, पल्लवी जोशी, मोहन आगाशे आणि तुषार दळवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मराठी चित्रपट रसिकांना मृणाल कुलकर्णी हे नाव प्रामुख्यानं अभिनेत्री म्हणून माहिती आहे, पण त्या दिग्दर्शिकाही आहेत. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या चित्रपटाच्या माध्यमामधून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. आणि त्यांनी दिग्दर्शन केलेल्या रमा माधव चित्रपटाचं समीक्षकांनी कौतुक केलं. आणि ती चित्रपटाचंही त्यांनी दिग्दर्शन केलं आहे.

रसिकाव समृद्धी पोरे यांनी मला आई व्हायचंय आणि डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सुरुवातीच्या काळात टीव्ही मालिका दिग्दर्शक आणि निर्माती अशी ओळख असलेल्या स्वप्ना वाघमारे जोशींनी चित्रपट दिग्दर्शनातही पाऊल ठेवलं. त्यांनी मितवा, लाल इश्क, फुगे, तुला कळणार नाही यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली. क्रांती रेडकर यांनी काकण या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. मनवा नाईक यांनी पोरबाजार या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. लेखन दिग्दर्शनापासून संगीत दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शनात स्त्रियांची संख्या वाढली असून हा टक्का वाढल्याचा खूप आनंद आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत स्त्रिया फक्त अभिनेत्री होत्या आणि त्या केवळ निर्मात्या दिग्दर्शिका बनल्या नसून कॅमेरामागील सर्व कामं पूर्ण जबाबदारीनं सांभाळत असल्याचा सार्थ अभिमान आहे. मराठीतच नाही तर जागतिक पातळीवरही निर्मिती दिग्दर्शनासोबतच तंत्रज्ञांच्या रूपातील स्त्रियांचा सहभाग वाढलाय. रसिको, आता वेळ झाली आजच्या सप्तरंगी सात या कार्यक्रमात विराम घेण्याची. ठीक 3:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि त्यानंतर 4 मी गोपी भोसले घेऊन येतो तुमच्यासाठी सांजेच्या पारी हा कार्यक्रम. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

मराठी ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांच्या गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीची द्वैवार्षिक निवडणूक 18 जूनला होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर केलं. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या लातूरमधल्या क्लास संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती असं सीबीआयनं म्हटलंय. सीबीआयने मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली तसंच संशय दस्तावेज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. आजच्या ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
2: राम राम मंडळी, तुम्ही ऐकताय 107.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि सांजेच्या पारी कार्यक्रमात मी रंगा तुमचं मनापासून स्वागत करतो. बरं का, काय बाकी जाग चाललंय ना? हो, चाललंच पाहिजे, रंग असल्यावर काळजी कशाला.

कोंबडीनं वाजवला बँड बाजा या गाण्यावरून कळला का तुम्हाला आजचा विषय काय? अहो लग्नाचा विषय आहे. काय लग्नाचा सीझन संपत आलेला आहे. आमच्या गावात का नाही आमदा लय लग्न झाले ते आणि लग्नाच्या ना लय अशा गमती जमती असतात. काही समध्या नातेवाईकांचा मान राखता राखता बिचारा त्या पोरीच्या बापाचा घाम निघतो. पोरीच्या बापाला का नाही पोरीचं लग्न जुळल्यापासून ते तिच्या डोक्यावर अक्षता पडस्तवर लय टेन्शन असते. आता गावाला कसं आहे लग्न ही संधी गावातली माणसंच मिळून करतात. म्हणजे मांडव घालणं जेवणावळीचा स्वयंपाक करणं आसपासच्या गावामध्ये पत्रिका पोहोचवण्यापतूर संधी कामं ही गावातलीच माणसं नियोजनपूर्वक वाटून घ्यायची आणि ती बिनबोबाट पार बी पाडायची. आता लग्नाच्या आदल्या दिवशी का नाही हळदीसारखा कार्यक्रम बी नवरा मुलगा नाही तर मुलीच्या घराच्या अंगणातच व्हायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी लग्न बी लागायचं. त्यामुळे लग्नात आत्तासारखी लय उधळपट्टी होताना दिसत नव्हती.

मंडळी जुन्या काळात का नाही, आता तुम्ही म्हणाल ह्याला लय माहिती जुन्या काळातलं. अहो आमच्या आजी आजीचं आम्ही ऐकलेलं आहे लहानपणी, हा ते काय सांगायची माहिती का नाही, का जुन्या काळात का नाही लग्न होईपर्यंत नवरा नवरीनं एकमेकांना बघितलेलं बी नसायचं, म्हणजे मोठ्यांनी पसंत केलं का मग सुपारी फुटायची. आणि या कार्यक्रमात बी नवरा नवरीला ज्यास महत्व नसायचं, समधी मोठी जाणती माणसंच असायची आणि हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम नवरीच्या घरी व्हायचा. समद्यांना नवरी पसंत पडली का सुपारी फोडून साखर नाहीतर पेढं वाटलं जायचं. मंडळी मांडव घालणं हा पण एक सोहळा असायचा बरं का, बहुतेक समधी लग्न का नाही घरासमोरच्या अंगणातच व्हायची, याच मांडवात जन्मगाठी बांधल्या जायच्या. आणि मांडव घालण्यासाठी सगळं सामान जरी नसलं तरी बी कुणाकडे मागून आणलं जायचं, आणि मांडव घालण्यासाठी वाड्यातल्या लोकांना बोलावलं जायचं, वाड्यावरची लोक ठरलेल्या वेळेत हजर असायची आणि मांडव घालण्याची सुरुवात का नाही नारळ फोडून केली जायची.

मंडळी भल्या पहाट नाही तर रातच्याला वाड्यातल्या बायकांना बोलवून मांडवात जातेवर दळण दळायचं. तेळी का बायका लोकगीत ओव्या म्हणायच्या. मांडवात का नाही पॅट्रोमॅक्सची बत्ती लावली जायची आणि त्या बत्तीचा तो सुसू असा आवाज येणारा आवाज असा येणारा आवाज आणि ट्यूबलाईट सारखा लख्ख शुभ्र प्रकाश एक वेगळंच वातावरण तयार करायचं. बायका सुरेल आवाजात ओव्या म्हणायच्या. ओव्या गाता गाता त्यांना पडलेल्या कष्टाची जाणीव होत नसावी. त्या हसतमुखांनी दळायचं काम करायच्या आणि ही जातेवरची गाणी बायकांचा कामाचा शीन आणि मनावरला ताण हलका करण्याचं एक साधन होतं बरं का. कधी कधी जात्याचा लाकडी फुटा ढिला पडायचा, त्यावेळी गुळगुळीत दगड घेऊन तो ठोकला जायचा, त्याचा ठकठक असा आवाज यायचा बरं का.

मंडळी जात्याबरोबर का नाही, बायकांचं जीवा भावाचं नातं जोडलेलं असायचं. जात्यावरच्या ओव्यामुळं मनातल्या भावना बोलून व्यक्त होत असल्यानं बायका मोठ्या आनंदानं जात्यावर दळणदळायच्या. या बायका गाणं गाताना इतक्या दंग होऊन जायच्या का धान्य कधी संपलं याचं भान त्यांना राहायचं नाही. दोन बायका एकमेकींसमोर बसून दळणदळायच्या, एकमेकींच्या मदतीने जड जातं ओढलं जायचं आणि जात्याला रोवलेला खुंटा धरून एका लईत जातं फिरवलं जायचं. जातं फिरल्यानंतर जात्यातनं निघणारा आवाज सुद्धा लय गॉड वाटायचा. बहुतेक बायका अडाणी असल्यानं ही गाणी फकस्त पाठ असायची, म्हणजे लिहिताना आलेल्या काळाच्या वगात जात्यावरची लय गाणी आज गायब झाली आहेत आणि जातं पण गायब झालंय. पेठाची गिरणी आलेली आहे आणि काळ बदललाय, बदलू द्या, आपण गाणं ऐकूया.

0: जैसे कि आप जानते हैं विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती। इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता। और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर 21 मई शाम 6:30 पर। लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम। आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई। प्रवेश बिल्कुल मुफ्त। आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं।
1: नमस्कार, मी महेश कोठारे। मधुर मराठी गाणी आणि छान छान माहितीसाठी आणि मनोरंजनासाठी नक्की ऐका आणि मजेत रहा आकाशवाणी FM रेनबो वाहिनी।
2: मंडळी सांजच्या भारी कार्यक्रम सुरू या रंगात तुमच्या बरोबर आहे। आमच्या गावी कन्या लग्नाचं आमंत्रण गावच्या लोकांना गावाबाहेरच्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं व्हायचं। गावच्या लोकांना घरोघरी जाऊन आमंत्रण दिलं जायचं। बरोबर एक तुतारी वाजवणारा यजमान नाहीतर नवऱ्या मुलाचा नाहीतर नवऱ्या मुलीचा भाऊ अशी एकत्र निघायची आणि घरातल्या अंगणात पोचले का नाही का तुतारी वाजवली जायची। घराच्या उंबऱ्यावर अक्षता ठेवला जायच्या आणि लग्नाला यायचं आमंत्रण असं आमने सामने भेटून दिलं जायचं। चहा पाण्याचा आग्रह व्हायचा। कधी कधी एखादा नारळ भेट म्हणून दिला जायचा आणि लग्नपत्रिका छापली असेल तर लग्नपत्रिका पण दिली जायची। प्रत्येक घरात का नाही 5-10 बसून आग्रहाचं निमंत्रण दिलं जायचं। आताच्या काळी काय होतंय, फोन करून आमंत्रण दिलं जाते, लग्नपत्रिका पण डिजिटल असते आणि व्हॉट्सअपवर पाठवली जाते।

मंडळी, आता प्रल्हाद शिंदेनं गाणं सांगितलेलं आहे का गोडीनं नांदावं लागेल, बघा त्यांचं ऐकायचं का नाही ते तुम्ही ठरवा बरं का. लग्नाच्या आदल्या दिवशी का नाही हळदीचा कार्यक्रम असायचा, म्हणजे आत्ता बी असतोय म्हणा, त्या काळी का नाही अंगणात तुळशी वृंदावनासमोर हा कार्यक्रम केला जायचा. हळदीला यायचं निमंत्रण सगळ्या वाड्यातल्या लोकांना दिलं जायचं, नवरा नवरी दोघांकडे हा कार्यक्रम व्हायचा. एका रेषेत चार पाट मांडून त्यावर आई वडील नवरा नवरी आणि करवली यांना बसवलं जायचं आणि पूजा उरकल्यावर नवरा नवरी यांना पायापासून डोक्यापतूर हळद लावायची आणि हळद लावता का नाही आंब्याची पाने घ्यायची आणि ती तेल हळदीच्या मिश्रणात मिळवून हळद लावली जायची. संध्याकाळची येळी का नाही वाड्यातल्या बायका पाणी भरून ठेवण्यासाठी यायच्या आणि मे महिन्यात बऱ्याचशा इरी आटून जायच्या, काही इरीत पाणी असायचं, मग तिथनं पाणी आणावं लागायचं. 10 बायका मुली मग कळशी घेऊन एकमेकांना थोड्या थोड्या अंतरावर कळशी पास करायच्या, तोंड धुण्याकरता स्वयंपाकाकरता पाणी भरून ठेवलं जायचं. एकमेका सहाय्य करू याचं एक मूर्तिमंत उदाहरण होतं ते मंडळी.

0: नमस्कार रसिक श्रोतेहो, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी.
1: मंडळी, सांज जपारी कार्यक्रम सुरू आहे आणि रंगा तुमच्या बराबर आहे. काय मंडळी, लहान पोरांना का नाही भारी उत्साह असायचा वरातीबरोबर ठेवणीतले कपडे घालून जायला, त्यामुळे नवरा कधी एकदा निघतोय असं त्यांना व्हायचं. मग काही जण वाजंत्री वाजत गाजत पाराजवळ यायची वाट बघत राहायची. पाराकडे नवर देवाबरोबर येणारी वराडी मंडळी जमा झालेली असायची. वाजंत्री वाजत गाजत ग्रामदेवतेच्या मंदिरापतूर घ्यायची, देवळाजवळ विडा ठेवून वरात पुढे जायची. रस्त्यात कुठं देऊळ लागलं का तिथं थांबून इडा ठेवायची प्रथा असायची. पूर्वीच्या काळी का नाही राजा महाराजांसाठी जसं छत्र वापरायचं का नाही, तसं लाल वेल्वेट लावलेलं छत्र नवऱ्याला ऊन लागू नये म्हणून घरात धरायची. हातात श्रीफळ, मुंडावळ्या आणि डोक्यावर छत्र, अशा वेशात नवरदेव आई टवास दिसायची बरं का. आणि जवळच्या गावात वरात जायची का नाही तेव्हा ते चालतच निघायचे. आणि सायकलवरनं येणारी मंडळी का नाही थोडं उशीरा निघायची आणि लग्न मुहूर्ताच्या अगोदर मांडवात पोचायची.

मंडळी पूर्वी का नाही नवरदेवाचं गावच्या सीमेवर स्वागत करायची, नवरदेवाचे पाय धुवायचे, मग घोड्यावर बसून नवरदेव वाजत गाजत मांडवात यायचा आणि मुहूर्त जवळ येऊन ठेपला का नाही का लगीन घाई सुरू व्हायची. मांडवाच्या दारावर नवरीचा भाऊ आंब्याच्या डाळीनं पाणी शिपडून स्वागत करायचा. नवरदेवाकडनं मेहुण्याला शर्ट किंवा पॅन्ट पीस भेट म्हणून दिली जायची आणि नवरदेव वाजत गाजत बोहल्यावर यायचा. मांडवात हजर असलेल्या समस्त जणांना अक्षता वाटल्या जायच्या. नवरदेव बोहल्यावर आल्यावर भट मामाला नवरीला घेऊन येण्यासाठी सांगायची. नवरीचे मामा नवरीला घेऊन यायचा आणि अंतरपाटाच्या पलीकडं तिला उभी करायचा. भटजी मंत्र म्हणायला सुरुवात करायचे आणि वाजंत्र्यांना वाजवायला सांगितलं जायचं. भटजी स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिधम अशा खनखनीत आवाजात मंगलाष्टके म्हणायचे आणि शुभमंगल म्हटलं का आम्ही मुलं समोरच्या माणसांच्या डोक्यावर अक्षता मारायचो. यानंतर तदैव लग्नम सुबिन तदैव तारा बलम चंद्र बलम तदैव या नामाचं स्मरण करून लग्न लागायचं आणि नवरी नवऱ्याला नवरा नवरीला हार घालायची.

मंडळी लग्नात का नाही लोकांच्या मनगटावर अत्तर लावलं जायचं, तसंच अत्तरदानीनं गुलाब पाणी शिंपडलं जायचं. यजमानाच्या ऐपतीप्रमाणे किळी बत्ताशे नाही तर लाडू वाटलं जायचं. संधी पाहुणे मंडळी नवरा नवरीला आशीर्वाद द्यायची आणि त्या काळी आहेर द्यायची प्रथा होती. भांडी नाही तर पैसा पाकिटात घालून दिलं जायचं. स्टीलच्या भांड्यावर अमुक अमुक कडून सप्रेम भेट आणि लग्नाची तारीख कोरलेली असायची. आता वरात परत जाण्यासाठी निघायची बरं का. आणि वाजंत्र्यांना आता पोटपूजा झाल्यामुळं जोश आलेला असायचा. ते जोरजोरात आपापली वाद्य वाजवायची. वाटत का नाही वेगवेगळ्या देवळाजवळ इडा ठेवत वाजत गाजत वरात नवरदेवाच्या घरी पोचायची आणि घरी दृष्ट काढून पायावर पाणी घालून नवरा नवरीचं स्वागत व्हायचं. आणि गृहप्रवेशासाठी उमऱ्यावर तांदूळ भरून माप ठेवायचं आणि ते माप नवरी उजव्या पायानं चौकटीच्या आत ढकलून गृहप्रवेश करायची आणि मग ओखाना घेतला जायचा.

मंडळी लग्नानंतर कन्या जागरण गोंधळ घालण्याची भी प्रथा आहे. आणि आमच्याकडे तर जेजुरीच्या खंडोबाचं जागरण असते. जेजुरी आमच्या गावापासून अर्ध्या तासावर, तेव्हा जेजुरीला सारखं जाणंही नसतंच. नव्या नवरीला तर उचलून न्यायला लागतंय, बाळाचं तर बायकोला उचलून कंबरडच मोडलं. गडी जो काय तेव्हा वाकला का नाही, तेव्हापासून ताट उभा राहिलाच नाही. जेजुरीला का नाही, कडे पठारावर उंच डोंगरावर खंडोबाचं देऊळ आहे. तर या खंडोबाचं जागरण रातभर सुरू असतंय. त्याआधी असतंय मटण भाकरीचं जेवण. आता मटणाचं खडं ताटात घेत

क्री चोरायच्या भुरकन वरपायची, नंतर तंगड्यावर तंगड्या टाकून जागरणाचा आनंद घ्यायचा. वाघ्या मुरळी देवाची गाणी म्हणत रात जागवत्यात. भांडाऱ्याची उधळण होती आणि अवती भोवती पिवळ्या रंगाची चादर पसरती. काही लोक कोल्हापूरच्या आंबाबाईला बी जातात, गोंधळ घालतात, नंतर ज्याला काय गोंधळ व्हायला नको, सुखाचा संसार व्हावा यासाठी जागरण गोंधळ करतात. मंडळी मी आता तुमची रजा घेतो. उद्या सकाळच्याला 5 ते 8 वाजता रेनबोवर प्रणय तुमच्या बरोबर असणार आहे आणि 5 वाजता तुम्ही बातम्या बी ऐकणार आहात. ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. राम राम.

घडामोडी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीची द्वैवार्षिक निवडणूक 18 जूनला होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर केलं. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमी

भूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले. या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. नीट UG पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या लातूरमधल्या क्लास संचालकाला CBI पुण्यातून अटक केली आहे. मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती असं CBI म्हटलं आहे. CBI मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली तसंच संशयित दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मि

0: प्रादेशिक मराठी बातम्या
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं जलक्रांती परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. विदर्भात वाढत्या आंतरजातीय विवाहांचं प्रमाण स्वागतार्ह असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 14 जणांना गडचिरोली पोलिसांद्वारे अटक. आणि अकोल्यात उष्माघाताचा दुसरा बळी. विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असल्याचं प्रतिपादन केलं. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त नागपुरात आयोजित जलक्रांती परिषदेत ते बोलत होते. प्रत्येक गावात नदी खोलीकरण, रुंदीकरण आणि जलसाठा निर्माण करण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी राज्य सरकारनं जलसंधारणासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती दिली. नाम फाउंडेशन संस्थापक अभिनेते नाना पाटेकर यांनी गाव आणि पाण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं. याशिवाय त्यांनी त्यांच्या संस्थेच्या कामाच्या विस्ताराची माहिती दिली.
2: सगळे मिळून आपण काम, वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या ठिकाणी जर त्या काम करत असतील तर आपण एकमेकाला जोडून घेऊया. मला काय करता येईल, तुम्हाला काय करता येईल, आपण सगळे मिळून असे टाटा आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्या बरोबर आपला एमओयू झाल्यामुळे आपल्याला कामाची म्हणजे सतत काम, पैशाची भ्रांत नाही, सतत काम करत राहणं. लहान लहान गावामध्ये राहणारी मुलं आता शहर सांभाळतात.
1: नाम फाउंडेशनचे सचिव मकरंद अनासपुरे यांनी शाळा महाविद्यालयात जलसंधारण प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे समाजानं संवेदनशीलतेनं पाहण्याची गरज व्यक्त करत निसर्गाचा आपण विचार केला नाही तर निसर्गही आपला विचार करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या परिषदेत जलसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विविध जलप्रहरींचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर दौऱ्यात विदर्भ विभागीय समाज कल्याण विभागाचा आढावा घेतला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या शिष्यवृत्तीत भारत सरकारचा वाटा 60% करण्यात आला असून राज्याचा वाटा 40% आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. वर्ष 2024-25 विदर्भात 422 आणि 25-26 458 अॅट्रॉसिटीच्या घटना घडल्या असून दलित कुटुंबातील कुणाचा खून झाला असल्यास त्या घरातील एकाला राज्य सरकारकडून नोकरी दिली जाते. अशा घटनांपैकी 77 जणांना विदर्भात नोकरी मिळाली आहे असं आठवले यांनी सांगितलं. तसंच 70 शासकीय वसतिगृहात 7160 विद्यार्थी शिकत असून ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत वर्षाला 60,000 रुपये मिळत असून नागपुरात 5,120 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे अशी माहिती त्यांनी दिली. जनगणनेत धर्मांतरित बौद्धांना धर्मबौद्ध आणि अनुसूचित जातीतील जात नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. विदर्भात आंतरजातीय विवाहांचं अधिक प्रमाण ही स्वागतार्ह बाब असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.
3: इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली तर 23-24 मध्ये 1,404 इंटरकास्ट मॅरेजची प्रकरण नोंद आहे. 24-25 ला 3,610 अशी नोंद आहे आणि 25-26 ला 6,120 म्हणजे इंटरकास्ट मॅरेजचं प्रमाण विदर्भामध्ये मोठं आहे. म्हणजे समाज एकत्र येण्याच्या प्रक्रियेला एक यामुळे चांगली गती येणार आहे.
1: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली, त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली, असं सीबीआयनं म्हटलंय. वरिष्ठ आयएएस अधिकारी सौरभ विजय यांनी आज भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात युआयडीएआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. 1998 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले सौरभ विजय यांनी राज्य शासन तसंच केंद्र शासनात विविध महत्वाच्या पदांवर काम केलंय. राष्ट्रपती सचिवालयात संचालक तसंच अमेरिकेतील जागतिक बँकेत भारतासह 4 देशांच्या कार्यकारी संचालकांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे VD सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि

0: गोपनीयतेची शपथ दिली.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली पोलिसांनी नागपुरातील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. प्रमोद कोवे यानं 100 रुपयाच्या 21 बनावट नोटा एटीएम मध्ये जमा करण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार उघडकीस आला. चौकशीतून पोलिसांनी नागपुरातील फ्लॅटवर छापा टाकून छपाईसाठी वापरलेलं साहित्य जप्त केलं. यामध्ये कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटर आदींचा समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आदि कर्मयोगी अभियानांतर्गत 187 गावांमध्ये आदी सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली असून आता पुढील टप्प्यात जनभागीदारी अभियान राबवण्यात येणार आहे. 18 ते 25 मे दरम्यान विविध शिबिरं आणि उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात प्रचंड उष्णतेसोबतच पेट्रोल डिझेल टंचाईचं दुहेरी संकट नागरिकांसमोर उभं ठाकलंय. सलग चौथ्या दिवशी इंधन टंचाई कायम असल्यानं पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शेतकरी इंधनाची प्रतीक्षा करत आहे. खरीपपूर्व मशागतीची कामं डिझेल अभावी ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात उष्माघातामुळे दुसऱ्या मृत्यूची घटना समोर आली असून पिंपळखेड इथल्या 50 वर्षीय रामेश्वर जांभळे यांचा मृत्यू झालाय. ते दानापूर ते वारखेड मार्गावर जात असताना झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं स्पष्ट झालं असून तालुक्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विदर्भात आज अकोला इथं 46.3° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. विदर्भात आज अमरावती जिल्ह्यात 2:30 मोजलेल्या तापमानानुसार सर्वाधिक 45.6° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ वर्धा इथं 45.4° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 43° सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद झाली. तर बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 43° सेल्सिअस दरम्यान नोंदवण्यात आलं. विदर्भातील अत्याधिक उष्णतामानामुळे आज अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून हा अलर्ट उद्या देखील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. दरम्यान आज गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला. तीव्र उष्णतेमुळे वाढत्या उष्माघाताच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयानं नागरिकांसाठी व्यापक आरोग्य सल्ला जारी केला आहे. पुरेसं पाणी पिणं, कडक उन्हात बाहेर जाणं टाळणं, हलके सुती कपडे परिधान करणं तसंच हंगामी फळं आणि इलेक्ट्रोलाइट युक्त पेयांचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंग्जचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं जलक्रांती परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. विदर्भात वाढत्या आंतरजातीय विवाहांचं प्रमाण स्वागतार्ह असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपूरच्या 14 जणांना गडचिरोली पोलिसांद्वारे अटक आणि अकोल्यात उष्माघाताचा दुसरा बळी. विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू 20 जण जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात

0: आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली, असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत, असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपुरात जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 1,93,72,00,000 रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल

राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेनिथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहली कुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3°C नोंदलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आजकाल दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतात पहलगाम हल्ल्याच्या वेळी नॉर्वेनं भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी नॉर्वेचे आभार मानले. नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांनी भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा दर्शवला. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

या इटलीला रवाना होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुणहली कुट्टी, आरएसपी नेते सिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉस जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही या शपथविधीला उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. इराण आपल्या हक्काचं रक्षण करण्यास सक्षम असून अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी सन्मानजनक पद्धतीनं होणं आवश्यक आहे असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे. ते इराणमधल्या एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. इराणचे शत्रू इराणमध्ये अस्थिरता निर्माण करत असून अशा काळात राष्ट्रीय ऐक्य महत्वाचं असल्याचं पेजेश्कियान यावेळी म्हणाले. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपूर इथं जलक्रांती परिषद 2026 मध्ये बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावाचं भवितव्य बदलू शकतं. मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळं आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्याने इतर आरोपींशी संगणमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात सीबीआयनं 5 ठिकाणी शोधमोहीम राबवली
आणि अनेक कागदपत्र संगणक तसंच मोबाईल फोन जप्त केले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरीजवळ लग्नाचं वराड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वराडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा

तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 2 बाद 63 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: प्रार्थना भूपाळ्या पहाटेची मंगल गाणी दिवसाची सुरुवात प्रसन्न करते संतांची अभंगवाणी रोजच्या नव्या दिवसाची प्रसन्न भक्तिमय सुरुवात करण्यासाठी अवश्य ऐका वंदन 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो वाहिनीवर तसंच न्यूज ऑन एआयआर या ॲपवर दररोज पहाटे 5 वाजता वंदन।

107.1 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. भक्ती संगीतावर आधारित वंदन या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून मी तुमचा मित्र प्रणय स्वागत करतो. मंगळवारची सुरुवात आपण सुधीर फडके यांच्या स्वरात केलेली आहे. यापुढचंही गीत आपण बाबूजींच्या स्वरातलं ऐकणार आहोत. आपल्याला आपल्या भक्तीबाबत, आपल्या ईश्वरी भावनेबाबत आणखी सजग करणारी ही भक्ती मालिका, ही गीत मालिका वंदन.

महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले. या मातीने अनेक विचार पाहिले. वेगवेगळ्या स्वरूपाची विचार मांडणी करणारी माणसं पाहिली. या अशा संतांबरोबरच अनेक स्त्री संत समाविष्ट आहेत ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचलला, ज्यांनी माय मराठीच्या आपल्या या भाषेमध्ये भक्तीचा फळा फुलवला. या भक्तीच्या मळ्यामध्ये मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न केले. ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली, ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या, भक्तिमार्गात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरांची बहीण म्हणजेच संत मुक्ताबाई.

संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. मुक्ताईने ज्ञानेश्वरांना आदिनाथांपासून गहिणीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथसंप्रदायाची आठवण करून दिली. घराण्याच्या मोठेपणाचे योगीपणाचे स्मरण दिले. जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी. अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्नीला विझवायचे. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा. अशा शब्दात समजावताना मुक्ताईच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग. आणि त्यातलाच एक अभंग आपण आता ऐकला.

योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा विश्वरागे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। ज्ञानेश्वर माऊलींना समजावताना मुक्ताई म्हणते, आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचं दुःख करू नये, आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काही आपण दात पडून टाकत नाही। ब्रह्मपदाला पोहोचायचे असेल तर लोखंडाचे चणे खावे लागतात, अपेष्टा सहन कराव्या लागतात। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।